पांडवता बुखनालायनो अतां बिदि चिकन चिकन बलाय गनां अबो अबनो हाव मालमा हाय